0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकवले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधला. जगभरात अशांतता आहे, त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. या सर्व अडचणींनंतरही भारतानं 7.60% आर्थिक वाढ नोंदवत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखलं, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले,
1: दल उनका कोई भी हो, उनके पास एक लंबा अनुभव है. ऐसे समय में उनके अनुभव की, उनके ज्ञान की संसद को भी जरूरत है, देश को भी जरूरत है. और इसके लिए संसद का चलना, सार्थक चर्चा होना, मिलजुल करके देश को आगे ले जाने के संकल्प लेना, ये मैं समझता हूँ कि बहुत ही समय की मांग है. मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूं.
0: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. यावेळी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली, तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासन सनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत मोठ्या संख्येनं जमलेल्या तरुणांनी जंतरमंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही ठिकठिकाणी काल आंदोलनं करण्यात आली. पुणे, नागपूर, बीड, यवतमाळ, नाशिक, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी काल मोर्चे काढण्यात आले. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी केलेल्या दानाच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली. तंजावर इथल्या मोडी लिपीतील सुमारे 15 लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तसंच लंडन इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. विविध भारतीय आणि जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं अनुवाद समिती स्थापन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमध्ये श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर अशा 3 तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांच्या अनुषंगानं 115 कोटींच्या विकास कामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामं उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमरावती जिल्ह्यात पावसाची स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी राहिली, मात्र पेरणीनंतर पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: जून महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठी तूट होती, त्यामुळे अमरावती जिल्ह्यावरही त्याचा परिणाम झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोर धरल्याने परिस्थिती सुधारली. अमरावती विभागात जवळपास 58% शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. जिल्ह्यात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. यामध्ये कापूस, तूर, उडीद, मूग, मका, तीळ व मेळघाटातील काही भागात भाताची सुद्धा लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, वेळेवर झालेला पाऊस, पेरणीनंतर रिमझिम येत राहिलेल्या पावसांमुळे यंदा पिकं चांगली डौलदार उभी झाल्याचं दिसून आलं. ज्या भागात अजूनही पावसांची कमतरता आहे तिथे दुबार पेरणीची शक्यता व्यक्त केली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना अंतर्मशागत, तण नियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून जयंत सोनोने.
0: 8 दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतीच्या कामांना परत सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल रात्री रोहा, पेण, अलिबागसह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामची पारंपरिक जागा वैष्णव आखाड्यांना द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महामंत्री संजय दाजी महाराज यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्यासाठी 3 वैष्णव आखाड्यांबरोबरच त्यांच्याशी संलग्न 1000+ धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्याला येणार आहेत. या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध असल्यानं हे काम सध्या स्थगित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा अकलूज इथं झाला.

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून 31 जुलैपर्यंत राज्यभर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना नव्यानं शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. राज्यात काल झालेल्या 2 रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले, तर मुंबईच्या मानखुर्द परिसरात काल सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवावर काल पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. येत्या रविवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात काल बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची तर विदर्भात हलक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग, पुणे, कराड, बीड आणि आंबेजोगाई इथं जोरदार वारे वाहिले. आजही कोकण घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं नोंदवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

कार्यक्रम सुरू झाला आहे मनस्पर्शी आणि न्यूज ऑन AIR ॲप वर सुद्धा तुम्ही ऐकू शकता। हा कार्यक्रम मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। आणि श्रोते हो, आजच्या मनस्पर्शी या कार्यक्रमामध्ये आपण कोणत्या मनस्पर्शी विषयावर बोलणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेलच। कार्यक्रमाची सुरुवात एका मस्त अशा गाण्याने करूया आणि त्याच्यानंतर आजच्या विषयाकडे वळूया। ऐकत रहा FM Gold।

श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि एका छान अशा गाण्यांनी आपण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आणि आजचा विषय कोणता आहे नेमका ही उत्सुकता तुमच्या मनात असेल. तर आपल्या भारताला एक मोठी परंपरा आहे आणि पारंपरिक बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत. जसं की सण समारंभ जे असतात त्यावेळेला काय काय करायचं, म्हणजे खाण्यापिण्याचं काय काय असतं, किंवा कपडे काय घालायचे, किंवा त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या काय गोष्टी आपण करतो, अशा अनेक पारंपरिक गोष्टी आपल्याकडे आहे. आपल्याला भारताकडे आपल्याला मोठी परंपरा लाभलेली आहे आणि अशातच एक असा मनस्पर्शी त्यात विषय आहे जो आज आपण ज्याविषयी बोलणार आहोत, ज्याच्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. तर आजचा हा विषय म्हणजे महिला वर्गाकरता किंवा स्त्रियांकरता हा अतिशय जवळचा असा विषय म्हणजे दागिने. जसं साडी नेसणं हे एक छान अशी भरजरी साडी नेसणं, कोणत्याही सणासमारंभाला जशी साडी नेसली जाते किंवा ज्याचा विचार केला जातो की आता कोणती साडी नेसू, किंवा ह्या समारंभाला हा रंग चांगला दिसेल, किंवा ह्याच्यावरची ही बुट्टी, ही जर, असा जो विचार केला जातो आधीपासून ठरवला जातो, तसेच दागिनेसुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा कोणताही सण समारंभ येतो त्यावेळेला हा दागिने जे असतात ते कुठल्या साडीवरती कुठले चांगले दिसतील, किंवा साडीच्या ऐवजी जर का वेगळे कुठले कपडे घातले तर त्याच्यावरती कुठले दागिने चांगले दिसतील, हे अशा गोष्टींचा विचार आपल्या मनात येतो. अर्थात भारताची परंपरा दागिन्यांची मोठी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आजकालसुद्धा जरी आपण पारंपरिक कपडे घातलेले नसले तरीसुद्धा आपण दागिने त्या वरती वेगवेगळ्या प्रकारचं गळ्यातलं किंवा बांगडी किंवा आजकाल ब्रेसलेट, अंगठी, हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आजकाल आपल्याला इतक्या जास्त मिळतात की पारंपरिक कपड्यांवरती पारंपरिक आपण घालतो, पण मॉडर्न कपड्यांवरती सुद्धा आपण काही वेळेला पारंपरिक त्याला चांगलं दिसतं सुद्धा, आणि काही वेळेला आपण आत्ता हल्लीचे जे दागिन्यांचे प्रकार आहेत आर्टिफिशियल ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टीसुद्धा घालतो आणि त्या इतक्या छान दिसतात आणि त्या दागिन्यांमुळे कळतं की हां ह्यांचं काहीतरी आज एक छान काहीतरी कार्यक्रम झालेला दिसतोय, किंवा कार्यक्रमाला ह्या जात आहेत, किंवा घरी तरी आहे कार्यक्रम. कारण ते जे नटणं किंवा ते जे दागिने घालणं, छान साडी नेसणं, ह्याच्यावरूनच कळतं की काहीतरी मोठं छान ह्यांच्या घरामध्ये नक्कीच होतंय किंवा झालेलं आहे.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर। श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण पारंपरिक दागिन्यांविषयी बोलतोय। मगाशी मी म्हटलं की स्त्रियांसाठी महिलांसाठी हा जवळचा असा विषय आहे, परंतु अनेक वर्षांपूर्वी जेव्हा राजे महाराजे आपल्या इथे होते त्यावेळेला पुरुष मंडळीसुद्धा दागिने परिधान करायचे हे आपण आपल्याला माहिती असेल आणि आपण काही वेळेला सिरियलमध्ये पिक्चरमध्ये बघितलं असेल वाचलं असेल। तर आत्ताच्या काळ बदलल्यामुळे पुरुष मंडळी फारसे दागिने घातलेले आपल्याला दिसत नाहीत, फार तर फार गळ्यात सोन्याची चेन असते किंवा अंगठी असते, याच्या पलीकडे दागिने कुठल्याही उत्सवाला सुद्धा घातलेले आपल्याला फारसे दिसत नाहीत। पण हा जो विषय आहे हा महिलांकरता किंवा स्त्रियांकरता फार जवळचा असा विषय आहे आणि आपल्या भारताला मोठी अशी परंपरा आहे। आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनतात किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते दागिने बघून ज्यांना त्याबद्दल जास्त माहिती आहे किंवा ज्यांना दागिने हा विषय आवडतो ते परिधान करतात, या सगळ्यांना माहिती आहे की हे कुठल्या राज्यातला हा दागिना आहे किंवा हा आपल्या राज्यातला महाराष्ट्रातला वाटत नाही आहे, हा बाहेरच्या राज्यातला वाटतोय असं सुद्धा माहिती असतं सगळ्यांना। ज्यांना कोणाला ह्या दागिन्यांविषयी प्रेम आहे किंवा त्याच्याबद्दल जास्त माहिती असते अशांना अशाच वेगवेगळ्या ह्या ज्या दागिन्यांच्या पद्धती आहेत किंवा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं कसा वेगळेपणा आहे ह्याविषयी आज आपण बोलतो आहोत आजच्या मनस्पर्शी ह्या कार्यक्रमात।
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू,
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो,
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

मनस्पर्शी श्रोते हो कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि महिला वर्गांकरता किंवा स्त्रियांकरता अगदी आवडीचा विषय म्हणजे दागिने. कोणताही सण समारंभ आला की हा पहिले विचार असतो की साडी कुठली नेसू आणि त्याच्यावरती दागिने काय घालू. पण असा एक काळ आहे म्हणजे अर्थातच तो आमच्या पिढीनी बघितलेला नाही आहे पण ह्याच्या आधीच्या पिढीतली लोकांनी बघितलेला आहे, अनुभवलेला आहे की त्यांच्याकडे भरपूर दागिने आणि ते सुद्धा अर्थातच आपल्या भारतीय परंपरेत सोन्याला फार महत्त्व आहे त्यामुळे सोन्याचे दागिने आणि ते खूप सारे दागिने असे घराघरात त्या काळात असायचे. आणि मी सुद्धा असं बऱ्याच आधीच्या पिढीतल्या आजी आजोबांकडनं ऐकलंय की आमच्याकडे दागिने जे होते ते भरपूर असायचे आणि घरामध्ये सगळे लोक म्हणजे फक्त आई वडील आणि मुलं असं नाही तर आजी आजोबा काका काकू किंवा अजून घरातले बरेच लोक एकत्र एक 8-10 लोक एकत्र घरात राहायचे तेव्हा मुलं पण जास्त असायची. तर त्यामुळे जे सधन कुटुंबातले लोक होते त्या वेळेला तर त्यांच्याकडे दागिनेसुद्धा भरपूर असायचे, सोन्याचे दागिने असायचे. म्हणजे अगदी पुरुष मंडळींची अंगठ्या गळ्यातलं म्हणजे चेन ह्यासुद्धा भरपूर असायच्या. त्याच्यानंतर स्त्रियांच्या तर असायच्याच वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे दागिने असायचे आणि ते सगळे सोन्यात असायचे. पण ही गोष्ट जेव्हा आमच्या पिढीला किंवा आमच्या पुढच्या पिढीला जे आत्ता लहान आहे त्यांना जेव्हा सांगितल्यावरती खरंच आश्चर्य वाटलं की बापरे एवढं सोन्याचे दागिने तेव्हा होते घरात. आणि कारण आमच्या पिढीने एवढे सोन्याचे दागिने हे फक्त ऐकलेलेच आहेत, बघितलेले मात्र नाही आहेत. कारण अर्थातच जसा काळ बदलतो तसा बऱ्याच गोष्टी बदलतात आणि त्यावर अवलंबून ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा बदलायला लागतात. काळ आता इतका बदललेला आहे की सोन्याचे दागिनेपेक्षा आपण आर्टिफिशियल दागिने घालण्यावरती आजकालच्या स्त्रीवर्गाचा भर जास्त दिसतो. कारण मॅचिंग करणं हा आजकाल सगळ्यांचा विचार असतो किंवा वेगवेगळ्या ह्याच्यावर म्हणजे सोन्याचे दागिने एकतर महाग पडतात आणि दुसरी गोष्ट प्रत्येक फंक्शनला प्रत्येक सणासुदीला तेच घालावे लागतात. म्हणजे अर्थात हा सगळ्यांचाच काही विचार नसतो, काही जणांचा असा विचार असतो. तर त्यापेक्षा आपण सोन्याचे दागिने घेण्यापेक्षा आपण जर का आर्टिफिशियल काही घेतलं तर ते आपल्याला वेगवेगळ्या साड्यांवरती किंवा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ओकेजनला आपल्याला ते घालता येईल. आणि प्रत्येक ड्रेस म्हणा किंवा साडी म्हणा किंवा कुठल्याही याच्यावर जेव्हा वेगळं काहीतरी आपण घालतो तेव्हा आपलं जे कॉम्बिनेशन असतं ते छान आणि वेगळं उठून दिसतं. सो आजकालचा जो जमाना आहे तो प्रेझेंटेशनचा आहे आणि प्रेझेंटेशन आपलं स्वतःला छान प्रेझेंट करणं ह्याच्यासाठी चांगले दागिने किंवा वेगवेगळे दागिने घालणं आणि त्या त्या कॉम्बिनेशनचे काही वेळेला मिसमॅच असे सुद्धा दागिने घालून ते पण छान दिसतात. तर असं वेगवेगळे प्रकार करून बघणं हे एक्सपेरिमेंट करणं आपण म्हणू शकतो ह्याला. तर असं आजकालच्या पिढीला करायला आवडतं. त्याच्यामुळे थोडंफार सोन्यांच्या दागिन्यांचा जो कल आहे वापरण्याचा कल तो थोडासा मागे पडलेला आपल्याला दिसतो. पण भारताची एक मोठी परंपरा आहे आणि त्याच्यात वेगवेगळे सोन्याचे दागिने वेगवेगळ्या राज्यांप्रमाणे आपल्याला बघायला मिळतात. तर ह्याच्याविषयी आपण बोलूया आजच्या कार्यक्रमात.

श्रोत्या मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपल्या सगळ्यांचा किंवा स्त्री वर्गाचा असा लाडका विषय म्हणजे दागिने याविषयी आपण बोलतोय. तर भारतातील पारंपरिक दागिन्यांचा इतिहास अतिशय समृद्ध आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची अशी वेगळी शैली आहे आणि वैशिष्ट्य आहे. हे दागिने केवळ सौंदर्यासाठीच नाही तर संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक म्हणून सुद्धा परिधान केलं जातं. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की आपण एखादा दागिना घातल्यावरती जे जाणकार असतात किंवा ज्यांना ह्या दागिन्यांबद्दलची जास्त माहिती आहे त्या लोकांना कळतं बरोबर की हा दागिना महाराष्ट्रातलाच आहे का महाराष्ट्राबाहेरचा दागिना आहे वगैरे वगैरे. तर अशाच वेगवेगळ्या काही दागिन्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. तर महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने म्हटल्यावरती कोल्हापुरी साज, तर हा 21 पानांचा एक खास हार असतो आणि जो लग्न समारंभात किंवा मोठ्या अशा कार्यामध्ये महिला वर्ग घालायला त्यांना आवडतो किंवा घातला जातो. त्याचप्रमाणे ठुशी किंवा मोत्यांनी किंवा सोन्याच्या पाण्यांनी गच्च भरलेली अशी गळ्यातील एक पारंपरिक दागिना आहे. तो अर्थातच आजकाल इमिटेशन ज्वेलरी म्हणजे खोटे दागिने जे बनवले जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे दागिने आपण बघितलेले असतील किंवा आपल्याकडे असतील सुद्धा. पण पारंपरिक काय होतं तर सोन्यानी केलेले हे दागिने सगळे होते. आणि अर्थात हे जेव्हा आपण वेगवेगळ्या दागिन्यांविषयी बोलतोय तर मला असं वाटतं की आजकालच्या पिढीला किंवा खरं तर आमच्या पिढीला सुद्धा सगळ्या दागिन्यांची नावं काही माहिती असतील असं नाही बरं का. म्हणजे ही नावं जी आहेत ती आम्ही आजीकडून आईकडून किंवा अजून कोणाकडून तरी ज्यांना वापरण्याची आवड आहे किंवा ज्यांच्याकडे हे दागिने होते त्यांनी बघितले होते खरे खरे दागिने सोन्याचे तर ह्यांच्याकडून माहिती मिळालेले असे हे सगळे दागिने. कारण आमच्या पिढीनी प्रत्यक्ष सोन्याचे इतके सारे वेगवेगळे प्रकारातले दागिने खरंच बघितले असतील का मला थोडी शंका वाटते. तर असाच हा आपला सगळ्यांचा आवडता असा दागिन्यांच्या विषयी वेगवेगळ्या राज्यातल्या दागिन्यांविषयी आज आपण बोलतो आहोत कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड. मी आहे ग्रीष्मा.

0: सर पर्सनल लोन ऑफर है।
1: पुनः ब्लॉक करूं टाकतो।
0: सर फ्री ट्रिप टू दुबई।
1: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू?
2: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही। प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
1: मग काय करू?
2: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर। कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट। बस फक्त काही सेकंदांचं काम।
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
2: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते। फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे। टी आर ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

ऐकत रहा FM गोल्ड वर। श्रोतेहो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज आपण पारंपरिक दागिन्यांविषयी, भारतीय पारंपरिक दागिन्यांविषयी बोलतो आहोत। त्यानंतर चिंचपेटी हा सुद्धा एक महत्त्वाचा असा दागिना आहे जो आपण बऱ्याच स्त्रियांकडे आहे किंवा त्यांनी घातलाय असं बघतो। सोन्याचा असेल किंवा आर्टिफिशियल असेल, पण चिंचपेटी आपण बघतो बऱ्याच स्त्रियांकडे घातलेली किंवा त्यांना आवडतं। तर मोत्याची अशी नाजूक डिझाईन असणारा हा गळ्यातला, गळ्याला असा लागून असलेला असा एक हार असतो। त्यानंतर सगळ्यांची आवडती किंवा बऱ्याच जणांना घालायला आवडते अशी नथ। नथ जे आहे ते आपण जे म्हणतो की अगदी पारंपरिक मराठी, जेव्हा आपण तयार झालो आहे किंवा हे सगळे पारंपरिक दागिने आपण घातलेत, मराठी दागिने घातलेत, किंवा एखाद्या स्त्रीला ती मराठी आहे असं जेव्हा आपण दाखवायचं असतं, त्यावेळेला नथ घातल्यावरती तो एक मराठीपणा जो असतो तो दिसून येतो। आणि फार सुंदर ही नथ दिसते। ज्यांनी नाक टोचलेलं असेल त्यांना तर ती सोन्याची घालता येते, पण ज्याने नाक टोचलेलं असेल त्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये चापाची नथसुद्धा मिळते। आणि ती नथ इतक्या वेगवेगळ्या प्रकारची आपण बघतो, म्हणजे त्याच्यामध्ये इतकं डिझाईन आहे, इतकं मॅचिंगचे खडे असतात, किंवा मग त्याच्यातले मोती जे आहेत ते थोडे वेगळे असतात, की जेणेकरून ती नथ अशी चेहऱ्यावरती खुलून दिसते आणि उठून असं कळतं की मराठी ही व्यक्ती मराठी आहे आणि छान असे महाराष्ट्रीयन असे दागिने तिने परिधान केलेत। त्यामुळे नथीचं महत्त्व आपल्या दागिन्यांच्या ह्या परंपरेमध्ये खूप महत्त्वाचं आहे। त्याचनंतर असे वेगवेगळ्या राज्यातले सुद्धा आपण दागिन्यांविषयी बोलणार आहोत। त्याआधी ऐकूया हे गाणं।

मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आज आपण पारंपरिक भारतीय दागिन्यांविषयी बोलतो आहोत. आता महाराष्ट्रातनं आपण थोडंसं बाहेर पडूया आणि आपण दक्षिणेकडे जाऊया. दक्षिण भारतातले जे पारंपरिक दागिने आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत आता. तर ते जे दागिने आहेत त्याला एक टेम्पल ज्वेलरी किंवा टेम्पल डिझाईन असं सुद्धा म्हटलं जातं, कारण हे जे दागिने आहेत हे मूर्ती जशा घडवल्या जातात मंदिरांमध्ये त्याच्यानी घेतलेले हे दागिने आहेत किंवा त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन बनवलेले हे दागिने आहेत. हे दागिने मंदिरातल्या मूर्तीच्या डिझाईनवरून प्रेरित होऊन बनवलेले असतात आणि ह्यात सोन्यावर नक्षीकाम करून त्यात माणिक मोती बसवले जातात. त्याचप्रमाणे एक कासूमाला नावाचा एक दागिना आहे की जो सोन्याच्या नाण्यांपासून बनवलेली एक सुंदर अशी माळ असते. त्याचप्रमाणे जडानागम नावाचा एक दागिना आहे. आपण बघितलं असेल की दक्षिण भारतातले जेव्हा लग्न समारंभ असतो, जेव्हा वधूला आपण बघतो त्यावेळेला तिच्या अंगावरती पूर्ण दागिने असतात, अगदी अंगठी असेल किंवा बाजूबंद असेल, कंबरपट्टा असेल वगैरे वगैरे असे, म्हणजे अर्थातच त्यांच्या पद्धतीचे दागिने पण ते असतात. आणि त्याचबरोबर त्यांचे केस जे असतात ते लांब सडक असतात किंवा गंगावन लावलेलं असतं आणि त्याची एक छान अशी जाड वेणी असते आणि त्या वेणीला सुद्धा दागिने असतात. तो जो दागिना आहे त्याला जडानागम म्हणतात आणि हा जडानागम जो दागिना आहे हा दक्षिण भारतातील वधूच्या केसांचा एक सुंदर अलंकार आहे. सापासारखा साधारण आपल्याला दिसतो किंवा गोल गोल असे एकमेकांवरती बरोबर लावलेले असे गोल आणि असे प्रत्येक वेणीच्या त्या पेडावरती लावलेले आपल्याला दिसतात आणि त्याला मोत्यांनी मढवलेलं असतं आणि सोन्याचा सुद्धा तो असतो. अर्थात काही जण सोन्याचे वापरत असतील, काही

0: सगळं आर्टिफिशियल वापरत असतील हल्लीच्या काळात, पण पूर्वी मात्र हे सगळं पारंपरिक आपले दागिने हे दक्षिणात्य असे हे दागिने आहेत. तर असंच अजून आपण भारतातल्या अजून वेगळ्या राज्यांतल्या दागिन्यांविषयी बोलणार आहोत. ऐकूया त्याआधी काही संदेश.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

तुमची मैत्रीण ग्रीष्मा, आपण आज पारंपरिक भारतीय पारंपरिक असे दागिने बघतो आहोत आणि त्याचबरोबर आता आपण राजस्थान आणि गुजरातच्या पारंपरिक अशा दागिन्यांकडे आलेलो आहोत किंवा ते बघणार आहोत आपण. तर आड नावाचा हा जो दागिना आहे हा राजस्थानी महिलांच्या गळ्यातला एक भव्य आणि चौकोनी आकाराचा असा हार असतो. त्याचप्रमाणे तिमानिया नावाचा एक जो प्रकार आहे तो हिरे आणि मौल्यवान रत्नांनी जडलेला एक राजेशाही असा हार आहे. कंदोरा हा कमरेला बांधण्यात येणारा एक आकर्षक दागिना आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा आपण कमरेला कंबरपट्टा किंवा मेखला असे दोन दागिने परिधान करतो किंवा करत होतो आणि आता अर्थात करत नाही असं नाही, पण आता काळ बदलल्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांकडे आणि हा विशेष करून मी जो बघितला आहे किंवा मला जो माहिती आहे तो बऱ्याच वेळेला हा जो मेखला असतो तो चांदीचा असतो किंवा छल्ला जो असतो तो पण चांदीचा असतो. तर हे दागिने जे आहेत ते काही दागिने आपण सोन्याचे घालतो आणि काही दागिने आपण चांदीचे घालतो. जोडवी जी असतात ती आपण चांदीची घालतो, अर्थात त्याच्यामध्ये असं काही कंपल्शन नाही आहे. आपल्याकडे जर का तेवढी हौस असेल, पैसा असेल, तर आपण सोन्याचेही ते दागिने घडवू शकतो किंवा काहींकडे असतीलही ते. पण बऱ्याचदा आपण बघताना चांदीचे जोडवी जे आहेत किंवा पैंजण आहेत हे आपण चांदीचे घातलेले बघितलेले आहेत. त्याचप्रमाणे बाकीचे जे दागिने आहेत ते बरेचसे दागिने आपण सोन्याचे दागिने मढवलेले बघतो आणि अर्थात आत्ता काळ इतका बदलल्यावरती सोन्याचे दागिने कमी असतात आणि वेगवेगळे म्हणजे पारंपरिक डिझाईन घेऊन किंवा त्याच्या आयडियांवरतीच आधारित असे जे आर्टिफिशियल दागिने किंवा इमिटेशनचे जे दागिने असतात ते आपण बघतो आणि ते घालतो. त्याच्यामुळे आपण वेगवेगळे दागिने वेगवेगळ्या वेळेला घालू शकतो आणि आपण फार त्याच्यात काही खर्च केलेत किंवा फार वेगवेगळे दागिने घेऊन आपण किती खर्च केलाय असं जे दुःख असेल तर ते थोडंसं आपल्याला कमी होतं जर का आपण इमिटेशनचे दागिने बनवले तर, नाही का?

श्रोते हो, आपल्या भारताला इतकी मोठी परंपरा आहे दागिन्यांची की आपण जर का विचार करायला गेलो तर एक कार्यक्रम आपल्याला, एक तासाचा हा कार्यक्रम सुद्धा आपल्याला कमी पडेल, कारण आपल्या भारतामध्ये इतकी वेगवेगळी राज्य आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळी परंपरा आहे. काहींकडे चांदीला जास्त महत्त्व आहे, काहींना सोन्याला जास्त महत्त्व आहे, काहींकडे गळ्यातले दागिने जास्त महत्त्वाचे आहेत, काहींना हातातली बांगडी किंवा अंगठी ही जास्त महत्त्वाची आहे. तर असे आपण देशभरात इतक्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये इतक्या वेगवेगळे दागिने, काही दागिने सारखे सुद्धा असतात कारण शेवटी आपला देश एकच आहे, पण त्यामध्ये सुद्धा काही काही थोडे जास्त फरक असतात. आणि आपण जर का परदेशाचा विचार केला तर मात्र त्यांच्याकडे आपल्यासारखी दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालणं किंवा इतक्या प्रकारच्या साड्यांचे किंवा कपड्यांचे अनेक प्रकार वेगवेगळ्या वेळेला घालण्याचे प्रकार फार कमी आपल्याला तिकडे दिसतात. आणि आपल्या भारतात जे आपल्याला समृद्ध अशी ही परंपरा लाभलेली आहे, त्या पारंपरिक गोष्टी आपण जतन करायला पाहिजेत. अगदी सोन्यात आपल्याला जर का नसेल परवडत तर आपण इमिटेशन ज्वेलरी असेल तर त्याच्यात का होईना, पण ही जी आपली परंपरा आहे, वेगवेगळे जे आपले दागिने आहेत त्या दागिन्यांना किंवा इतर कोणतीही परंपरा जी आपल्याला सूट होईल, जी आपल्याला आवडेल, जे आपण करू शकतो अशी परंपरा आपण जपली पाहिजे, कारण आपल्या देशाची ही समृद्ध अशी परंपरा आहे. श्रोते हो, दागिन्यांविषयी किंवा साड्यांविषयी बोलण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, पण कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुढच्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहे. ऐकत रहा FM Gold.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई ची एफएम गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झालेला आहे युवा तरंग। आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोते हो, न्यूज ऑन AIR ऍप वर सुद्धा हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता। आणि आता युवा तरंग मध्ये आपण सुरुवात करणार आहोत कार्यक्रमाला, पण त्याआधी आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत तन्वी हर्बल्स, आणि त्यानंतर आपण पुन्हा कार्यक्रम

0: कार्यक्रमात आपल्या भेटणार आहोत. ऐकत रहा FM गोल्ड.
1: जाहीर सूचना. या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वी शता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
3: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वीशता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट. म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी, आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेसं आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा. याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं काळवंडण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइंटमेंट लावा. त्वचा नितळ, मृदू, मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस
4: 9

ऐकत रहा FM गोल्डवर। श्रोतेहो, नुकताच आपण प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल हा ऐकला आणि त्यानंतर आता आपण एका गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। ऐकत रहा FM गोल्ड।

श्रोतेहो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आपण युवा तरंगमध्ये वेगवेगळे जे युवा मित्रमैत्रिणी आहेत ते काही वेगळं नवीन करू पाहतायत का? त्यांचं विश्व काय आहे? युवा विश्वाची सफर आपण कार्यक्रमातनं करत असतो आणि वेगवेगळ्या त्यांच्या फॅशनबद्दल किंवा त्यांच्या गॅजेट्सबद्दल सुद्धा आपण बोलतो, गप्पा मारतो. तर आज नेमकं आपण काय करणार आहोत? आज आपण अशा तीन मित्रांविषयी बोलणार आहोत की खरं तर त्या मित्रांनी जे काही काम केलं आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि ह्या मित्रांनी खूप चांगलं असं एक पाऊल टाकलेलं आहे, त्यांचं आपण खरं तर कौतुक करायला पाहिजे. पण ते काय काम आहे हे मी तुम्हाला आधी सांगते. कुठलेही आपण जेव्हा बाहेर पडतो किंवा हा जो आजकालचा अनेक वर्ष अशी झालेली आहेत इतक्या वर्षामध्ये की आपण प्लॅस्टिकवरती खूप जास्त अवलंबून आहोत. गेल्या अनेक वर्षामध्ये 30-35 वर्ष असतील, थोडी जास्तसुद्धा असतील, की आपण प्लॅस्टिकवरचं अवलंबन आपलं हळूहळू वाढत गेलं आणि आता ते इतकं जास्त झालेलं आहे की प्रत्येक कामासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी जवळजवळ आपण या प्लॅस्टिकचा वापर करतो. अगदी नीट बारकाईने जर का आपण विचार करायला गेलो तर पाण्याची बाटली असेल, बाहेर जाताना डबा असेल, त्याच्यानंतर छत्रीचं हँडल असेल, किंवा अजून अशा असंख्य गोष्टी असतील, पेन जे वापरतो आपण ते असेल, किंवा खाताना जे पॅक्ड फूड आपण जे खातो ते काही वेळेला पाकिटं प्लॅस्टिकची बनलेली असतात, असे असंख्य गोष्टी आहेत की प्लॅस्टिक हा आपल्या जीवनाचा एक जवळजवळ अविभाज्य भाग झाल्यासारखा आहे. अर्थात आजकालच्या ज्या गरजा आहेत किंवा आजकाल ज्या गोष्टी घडत आहेत की त्या सिच्युएशनला आपण थांबवू शकत नाही किंवा पूर्णपणे 100% बदलू शकत नाही, पण थोडा जर का अवलंब ह्या प्लॅस्टिकवरचा आपण जर का कमी करता आला तर फार चांगलं होईल. कारण जे प्रदूषण होतं ह्या प्लॅस्टिकमुळे किंवा जे जनावरं खातात आणि त्यांचे जीव जाऊ शकतात अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेला आपण ह्या गोष्टींचा जर का विचार बारकाईने केला तर नक्कीच थोडासा अवलंब आपण कमी करू शकतो. आणि कमी केला जर का अवलंब तर नक्कीच आपल्या प्रदूषणामध्ये फार कमी असं प्रदूषण होऊ शकतं किंवा थोडेफार प्रमाण तरी त्या प्रदूषणाचं नक्कीच कमी होऊ शकतं. आणि जनावरं जी आहेत, जनावरं जी खातात प्लॅस्टिक आणि त्यांच्या पोटात जाऊन ते अडकतं आणि त्याचा त्यांना त्रास होतो, तो सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. आता मी हे एवढं सगळं सांगते म्हटल्यावरती तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आज आपण जे बोलणार आहोत ह्या तीन मित्रांच्या कामांविषयी, ते काम प्लॅस्टिकशीच काहीतरी निगडीत किंवा त्याला पर्याय असा त्यांनी काहीतरी सुचवलेला आहे किंवा काहीतरी त्यांनी बनवलेलं आहे. ते हे मित्र कोण आहेत, त्यांनी काय काम केलं आहे, याविषयी बोलूया. त्याआधी ऐकूया हे गाणं.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक.
1: यार कितीदा ब्लॉक करू?
2: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
1: मग काय करू?
2: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
2: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टी आर ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण तीन मित्रांविषयी बोलतो आहोत की ज्यांनी काहीतरी ह्या प्लॅस्टिकला काहीतरी एक पर्याय त्यांनी सुचवला आहे किंवा निवडला आहे. तर हे जेव्हा आपण बघतो किंवा विचार करतो तेव्हा आपल्याला खरंच वाटतं की असा जर का विचार केल्यावरती किती छान गोष्ट निर्माण होते, कारण गरज ही शोधाची जननी आहे हे आपण म्हणतो. त्यामुळे शोध लागण्यासाठी काहीतरी गरज निर्माण व्हावी लागते, काहीतरी वाटावं लागतं. तर अश्विन ॲलन आणि बसेल नावाचे तीन मित्र ज्यांनी मिळून ह्या एका प्रॉब्लेमवरती एका ह्या एक पर्याय असा सुचवलेला आहे. तो काय पर्याय आहे की प्लास्टिक जे होतं ते केरळात राहणारे हे तीन मित्र आहेत आणि केरळाचे जे बॅकवॉटर्स आहेत तिकडे ह्या तीन मित्रांना वाटायला लागलं की प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे इतकं जास्त प्रदूषण त्या पाण्यामध्ये होतं आहे. आपल्याला माहिती आहे, आपण कुठेही जर का समुद्र किनाऱ्यावरती गेलो, मुंबईमध्ये सुद्धा किंवा अजून कुठेही समुद्र किनाऱ्यावरती आपण गेलो भारतात, तर काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा रॅपर्स चॉकलेटचे असतील किंवा कुठल्या दुसऱ्या कुठल्या तरी खाण्याच्या पदार्थांचे रॅपर्स असतील किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, ह्या अशाच कुठेतरी टाकलेल्या दिसतात. तसंच त्याचबरोबर जंगलांमध्ये किंवा असं जेव्हा आपण ट्रेकला म्हणून बाहेर पडतो, जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात आपण ट्रेकला जातो किंवा गडांवरती जातो, अशा वेळेला सुद्धा काही ठिकाणी आपल्याला दिसतं की असंख्य असे प्लॅस्टिकचे तुकडे किंवा काही ना काहीतरी प्लॅस्टिकची वस्तू कुठेतरी पडलेल्या दिसतात. आणि बहुतांश वेळेला या प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या किंवा मग रॅपर्स असतात, तर ह्या गोष्टी अशाच टाकलेल्या असतात. एक तर पहिली गोष्ट, जेव्हा आपण कुठल्याही घरातून बाहेर पडून जेव्हा आपण समुद्राच्या काठी असेल, नदीच्या काठी असेल किंवा कुठल्याही निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा आपण जातो, अशा ठिकाणी आपण हा कचरा जो आहे तो तिथे खरं तर करायला नको. विकत ज्या गोष्टी आपण घेतो तो आपण ज्या कमीत कमी गोष्टी ह्या प्लॅस्टिक मध्ये बांधलेल्या गेलेल्या गोष्टी ज्या आपण टाळू शकतो त्या आपण नक्कीच टाळायला पाहिजे. म्हणजे काय, तर पाण्याची बाटली एक अगदी बेसिक अशी आपली जी गरज असते की पाणी आपल्याला कुठेही बाहेर पडल्यावरती आपल्याला पहिले पाणी लागतं. आणि ह्या पाण्यासाठी आपण आपली जर का पाण्याची बाटली बरोबर घेतली, काही वेळेला असं असतं की सामान खूप झालेलं असतं, जड खूप असतं म्हणून आपण ते घेणं टाळतो, तर असं करण्याच्या ऐवजी जर का आपण रिकामी बाटली एखादी घेतली तरीसुद्धा आपल्याला पाणी कुठेतरी मिळू शकतं. किंवा पाण्याची जर का पाणी मिळणार नाही असं वाटत असेल तर पाण्याची बाटली थोडंसं आपल्याला जड पडलं तरी हरकत नाही, कारण ते पाणी एकदा संपलं त्यातलं की तिथे रिकामं हलकं होते. आणि मग जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो, नदी असेल किंवा तलाव असेल किंवा विहीर असेल, अशा ठिकाणी आपल्याला पाणी सहज मिळू शकतं. आणि पावसाळ्यात तर आपण डायरेक्ट वरून येणारं पाणीसुद्धा बाटलीमध्ये भरून घेऊ शकतो. तर या गोष्टी जर का आपण विचार केला तर हे प्लॅस्टिकमध्ये जे बंद असं पाणी असतं ते वापरणं आपलं कमी होईल. कारण आपल्याला माहिती आहे की पाणी जसं आपण त्या बाटलीतनं पितो ते पोटात जातं, त्याच्याबरोबर प्लॅस्टिकसुद्धा, प्लॅस्टिकचे जे मायक्रो जे कण असतात, अगदी छोटे छोट्यातले छोटे कण, ते सो आपल्या पोटात जातात आणि त्यांनी अनेक त्रास काही काळाने व्हायला लागतात. ह्या सगळ्याविषयी आपण बोलतो आहोत आणि ह्याच्यामुळे किंवा हे होऊ नये म्हणून पर्याय जो काही शोधला आहे तो काय पर्याय आहे ह्या तीन मित्रांनी शोधलेला मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड.

निसर्गाची हानी होतीये आणि ती हानी रोखण्याकरता थांबवण्याकरता आपण काहीतरी पर्याय सुचवला पाहिजे किंवा त्याच्यावरती काहीतरी काम केलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण फक्त म्हणतो की हे चुकीचं आहे किंवा हे बदलायला हवं, पण ते नेमकं काय कसं बदलायचं काय करायचं ह्याकडे आपण काम करत नाही किंवा आपल्याला सुचत नाही, आपल्याला वेळ नसतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण ही जे तीन मित्र आहेत यांनी फक्त जो काही संकट होतं किंवा जे काही प्रॉब्लेम त्यांना दिसत होता तो प्रॉब्लेम फक्त प्रॉब्लेम आहे म्हणून तसाच ठेवला नाही, तर त्याच्यावरती काहीतरी त्यांनी काम केलं. आणि जे काम केलं ते इतकं खरंच श्रोते हो इतकं छान आहे ना की आपल्यालासुद्धा असं वाटेल की हे आधी थोडंसं झालं असतं तर हा प्लॅस्टिकचा जो अवलंब आहे तो थोडासा कमी झाला असता. अर्थात आता झालंय म्हटल्यावरती ह्याच्या पुढे तो लवकरात लवकर आपल्यापर्यंत पण पोचलं पाहिजे आणि जेणेकरून प्लॅस्टिकवरचं जे आपलं अवलंबन आहे ते कमी होईल. तर ह्यांनी नेमकं काय केलं आहे, ह्यांनी प्लॅस्टिकसारखीच एक पाण्याची बाटली बनवलेली आहे. पण ती जी पाण्याची बाटली आहे ती दिसायला पाण्या प्लॅस्टिकसारखी आहे किंवा त्याचं जे टिकाऊपणा आहे ज्याला ड्युरेबिलिटी म्हणतो ते सुद्धा ते सुद्धा प्लॅस्टिकसारखंच आहे, पण ते प्लॅस्टिक नाही आहे. तर ते कशापासून बनवलेलं आहे, तर ऊस जे आहे ऊसाचा रस आपण पितो त्याच्यापासून जे ऊसाचा जे उरलेला भाग असतो रस काढल्यानंतरचा जो भाग उरतो चोथा म्हणतो आपण त्याला ते, आणि कॉर्न जे असतात तर त्या कॉर्नचा जो चोथा असतो तो तर त्याच्यापासून काही त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यांनी ही पाण्याची बाटली बनवलेली आहे. आणि ही प्लॅस्टिकसारखीच दिसायला दिसते, पांढरी ट्रान्सपरंट अशी बाटली आहे आणि ही टिकाऊसुद्धा आहे. ह्याच्यामध्ये गरम गार दोन्ही प्रकारचं पेय राहू शकतं, पाणी राहू शकतं किंवा कुठलं दुसरं पेय जर का आपल्याला बरोबर घेऊन जायचं असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये राहू शकतं. आणि विशेष म्हणजे ही दिसायला किंवा त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणतो त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या जरी प्लॅस्टिकसारख्या असल्या तरी हे प्लॅस्टिक नसल्यामुळे हे झाडापासून बनवलेलं त्याच्यावरती प्रक्रिया केलेली असल्यामुळे ह्याचं जे डिकम्पोज होतं किंवा ह्याचं जे मातीमध्ये हे मिसळून जातं ते 180 दिवसामध्ये हे नाहीसं होतं पूर्णपणे. त्याच्यामुळे 180 दिवसामध्ये हे नाहीसं होतं म्हटल्यावरती हे किती चांगली गोष्ट आहे की एकदा वापरलं आणि जरी टाकून दिलं पुन्हा पुन्हा ते नाही वापरलं तरीसुद्धा निसर्गाला याची काहीही हानी होणार नाही आणि हे आपण सहज वापरू शकतो. हे इतकं खूप भारी असं काम केलेलं आहे असं मला तरी वाटतंय, कारण प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर आपण इतका जास्त आजकाल करायला लागलो आहोत तो थोडासा नक्कीच कमी होईल, त्याला नक्कीच आळा बसेल.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

ऐकत रहा FM गोल्ड वर. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण तीन मित्रांची गोष्ट किंवा त्यांनी जे काही छान काम केले त्याविषयी बोलतोय. तर अश्विन, ॲलन आणि बसील हे तीन केरळातले जे मित्र आहेत त्यांनी जी समस्या त्यांना दिसली, जे संकट त्यांना पुढे दिसलं त्याच्यावरती त्यांनी उपाय केला आहे. आणि ह्यामध्ये ऊसाचा जे ऊस आणि त्याच्या ऊसाचा रस काढल्यानंतर जो चोथा उरतो तो आणि कॉर्न स्टार्च याच्यापासून त्यांनी एक असा 180 दिवसामध्ये ती पाण्याची बाटली नाहीशी होते, जमिनीमध्ये नाहीशी होते, विरघळते असं एक छान असं त्यांनी बाटली पाण्याची बनवलेली आहे. आणि ह्यामुळे इतक्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलू शकतात. जर का ह्या गोष्टी आपल्याला आधी कळल्या असत्या किंवा ह्याचं जर का शोध आधी लागला असता तर कदाचित प्लॅस्टिक जे पाण्याच्या बाटल्या आपण वापरतो त्याचा जो अवलंब आहे तो थोड्याफार प्रमाणात तरी कमी झाला असता, नियंत्रित राहिला असता. पण हरकत नाही, आता जे झालेलं आहे तर त्या बाटल्या जर का तुम्हाला कुठे दिसल्या मिळाल्या तर तुम्ही त्या नक्की घ्या आणि त्याचा वापर करू शकतो आपण. आणि शक्यतो आपण घरनंच बाटली नेलेली बरी, हाच पर्याय सर्वात चांगला आहे. पण जर का विकत घ्यायचंच असेल पाणी तर ह्या बाटल्या घेऊ शकता. आणि ह्याची ॲडव्हर्टाईज करण्याकरता ह्या तीन मित्रांनी काय केलं तर प्रत्येकाला ती बाटली मुफ्त किंवा फुकट अशी ती दिली होती बाटली. आणि फुकट दिल्यामुळे लोकांना कळलं की हे असं असं आहे आणि त्यांनी ते समजवूनही सांगितलं की आम्ही हे फुकट देतोय पण ही अशीच फुकट दिलेली नाही आहे. तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की आम्ही असा असा शोध लावला आहे, आम्ही त्याच्यापासून हे असं तयार केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आम्ही तुम्हाला ही फुकट बाटली देतोय ती तुम्ही वापरून बघा आणि मग तुम्हाला समजेल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण वापरलं नाही तर त्या गोष्टीवरती आपला विश्वास बसत नाही, त्यामुळे तुम्ही वापरलं तर त्याच्यावरती विश्वास ठेवाल. आणि जास्तीत जास्त ह्या बाटल्या घेतल्यावरती प्लास्टिकचा जो अवलंब आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा प्लॅस्टिकच्या बाटलीतनं पाणी पितो तेव्हा प्रत्येक घोटाबरोबर 2,40,000 इतके छोटे प्लॅस्टिकचे किंवा मायक्रो प्लॅस्टिक ज्याला म्हणतो असे कण जे आहेत हे आपल्या पोटात जातात. आणि पोटात गेल्या प्लॅस्टिक पोटात गेल्यावरती काय होऊ शकतं किंवा काय काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे हे टाळण्याकरता किंवा हे पुढे ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत असं आपल्याला वाटत असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. अर्थात तो आत्ता इकडे महाराष्ट्रात अजून तितका जास्त आलेला नाही आहे किंवा आपल्यापर्यंत ते तेवढं पोचलेलं नाही आहे. पण मला खात्री आहे हे आपल्या सगळ्यांना आपल्या हिताचं आहे किंवा आपल्या चांगल्यासाठीचंच आहे. त्याच्यामुळे ह्या बाटल्या पाण्याच्या आपल्यापर्यंत लवकर पोचतील. आणि जर का आपल्याला घरनं पाणी घेऊन जाणं आपल्याला शक्य नसेल तेव्हा अशा जर का आपण पाण्याच्या बाटल्या घेतल्या तर त्या निसर्गाकरता आणि आपल्या स्वतःकरता सुद्धा त्या सुरक्षित असतील. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. जाता जाता हे मस्त गाणं तुमच्यासाठी आणि पुढच्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होईल. नमस्कार.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेओ, 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड प्रसारण सेवा आणि हा कार्यक्रम तुम्ही न्यूज ऑन एआयआर ऍप वर सुद्धा ऐकू शकता। कार्यक्रम सुरू झालेला आहे रंजक सफर आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेओ, कार्यक्रमामध्ये आज आपण कुठली सफर करणार आहोत, कुठल्या सफरीवर आपण निघणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेल, एका मस्त गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मग निघूया आजच्या सफरीवर। ऐकत रहा एफएम गोल्ड।

श्रोतेहो रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण कुठली सफर करणार आहोत, कुठच्या विषयाच्या सफरीवर आपण निघणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेल. आपल्या सगळ्यांनाच एक गोष्ट लहानपणी फार आवडायची, कदाचित काही काळ गेल्यानंतर किंवा थोडंसे जबाबदारी वाढल्यानंतर, वय वाढल्यानंतर त्या गोष्टीची आवड थोडी कमी झालेली असू शकते. पण अगदी लहानपणी ज्या गोष्टी सगळ्यांना आपल्याला करायला आवडत होत्या, बऱ्याच जणांना आपल्याला एक गोष्ट जी आवडत होती ती म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त, अर्थातच अभ्यास फारच कमी जणांना लहानपणी आवडत असेल, पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त जी गोष्ट आपल्याला आवडत होती ती म्हणजे खेळ. आता हा जो खेळ आहे तो कोणताही असेल, प्रत्येकाला वेगवेगळे कोण ना कोणते तरी खेळ आवडतात. काही जणांना बैठे खेळ आवडतात, काही जणांना मैदानी खेळ आवडतात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा लहानपणी आपली भांडणं व्हायची किंवा रुसवे फुगवे असायचे किंवा मी ह्याच्याबरोबर खेळणारच नाही असं आपण म्हणायचो, किंवा त्या खेळातल्या अगदी खाचाखोचा, बारीक खाचाखोचा कदाचित आपल्याला लहानपणी माहीत नसतात. पण मग जसं जसं आपण मोठे होतो, जसे जसे आपले मित्र वाढतात किंवा आपल्याला कोणी जाणकार त्या विषयातलं भेटतं किंवा त्यांच्याबरोबर आपण चर्चा करतो, काही वेळेला ते खेळ जर का मोठ्या प्रमाणावरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती खेळले जात असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जात असतील, तर ते खेळसुद्धा आपण बघतो, त्या टी व्हीवरती आपण मॅच बघतो, काही वेळेला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बघण्याची संधी मिळाली तर तिकडेही जाऊन बघतो. आणि मग असं करत करत त्या खेळाविषयीचं प्रेम जे आहे किंवा त्याची आपण क्रेज म्हणतो ती वाढत जाते. आणि मग ते जे खेळाडू आहेत तर ते आपलं जवळजवळ दैवत बनतात, म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या कपाटामध्ये, किंवा त्यांचे स्टिकर्स असतात, किंवा त्यांचे टी शर्ट्स आपण घालतो, वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ह्या लहानपणी खेळाच्या बाबतीत आपण करतो. तर असेच काही काही जे खेळ आहेत ते मोठ्या प्रमाणावरती पुढे गेलेले दिसतात आणि त्याचं जे क्रेज आहे किंवा त्यांचं जे फॅन फॉलोईंग आपण म्हणतो ते काळानुरूप थोडंफार इकडे तिकडे फरकांनी ते बदलत जातं. आता नेमकं म्हणजे मी काय म्हणते तर आपल्याकडे भारतामध्ये अगदी सुरुवातीपासून किंवा बऱ्याच वर्षांपासून एक खेळ जो कायम भारतीय लोकांवरती, ज्यांनी ह्या खेळांनी आपण म्हणूया अधिराज्य केलं आहे, किंवा जो एक अगदी महत्त्वाचा खेळ आपल्याकडे आहे, सगळ्या बऱ्याच जणांना आवडणारा असा हा खेळ आहे, तो म्हणजे अर्थातच क्रिकेट हा खेळ आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा असे अनेक खेळ आहेत की जे सुरुवातीला इतके जास्त लोकांमध्ये प्रचलित नव्हते किंवा लोकांना त्याविषयीची माहिती थोडी कमी असेल म्हणा, किंवा ते खेळलेले नसतील फारसे, किंवा आजूबाजूला ओळखीची लोकं त्याबद्दल बोलणारे, डिस्कशन करणारी लोकं तेवढी कदाचित त्यावेळेला नसतील. पण हळूहळू जसं जसं ग्लोबलायझेशन झालं, परदेशी लोकं आपल्याकडे आणि आपण परदेशात येणं जाणं ज्या वेळेला वाढू लागलं, त्यावेळेला जसं आपलं सांस्कृतिक देवाणघेवाण वाढत गेली, त्याचप्रमाणे ह्या खेळाचीसुद्धा देवाणघेवाण झाली. आणि मग तिकडनं जे काही खेळ आपल्याकडे आले आणि आपल्याकडचे थोडेफार खेळ तिकडे गेले, आणि त्यामधूनच हळू जसा तो खेळ आपल्याकडे आला तसंच त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दल खेळणं, या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. आणि तो खेळ जो आत्ताच्या युवा पिढीसाठी एक अगदी जवळचा असा खेळ किंवा अगदी आवडता असा खेळ झाला आहे तो म्हणजे आहे फुटबॉल. तर ह्या फुटबॉलविषयी आज आपण बोलणार आहोत. थोडक्यात त्याची ही सफर जी आहे ती रंजक कशी झाली आत्तापर्यंत त्याची थोडक्यात आपण माहिती आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. त्याआधी ऐकूया हे गाणं.

श्रोतेहो, फुटबॉलचा जो इतिहास आहे किंवा फुटबॉलचा जो खेळ आहे तो खूप जुना आहे आणि प्राचीन काळामध्ये चीनमध्ये सुजू आणि जपानमध्ये केमरी यांसारखे बॉलचे खेळ तेव्हा खेळले जात होते. मात्र आधुनिक फुटबॉलची जी सुरुवात आहे ती इंग्लंडमध्ये झालेली आहे 1863 मध्ये, जेव्हा फुटबॉल असोसिएशननी खेळाचे नियम काय असतील हे निश्चित केलं तेव्हा. कारण कोणत्याही खेळामध्ये जेव्हा आपण नियम घालतो तेव्हाच तो खेळ मोठ्या प्रमाणावरती किंवा ज्याला आपण प्रोफेशनली म्हणतो तो खेळला जाऊ शकतो. त्या खेळाला जर का नियम नसतील तर कोणीही काहीही आपापले नियम बदलून तो खेळ खेळला जाईल आणि मग त्या खेळाला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळणं थोडं कठीण होतं. कारण आपण बघतो की क्रिकेटसुद्धा हा आपल्या इकडचा लोकप्रिय असा खेळ आहे, पण तो जेव्हा आपण आपल्या मित्रांमध्ये लहानपणी जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण आपले काहीतरी नियम कधीतरी घातलेले असतात की आपण आपल्याला जर का ती क्रिकेट खेळताना आपल्याला रन जास्त करता येत नसतील किंवा धावता येत नसेल, पायाला काही लागलं असेल तर मग आपण ठेवतो की धावून रन नाही करायची किंवा धावूनच रन करायच्या वगैरे, असे जे आपापले नियम असतात ते आपण छोट्या प्रमाणात जेव्हा हे खेळ जेव्हा गल्ली क्रिकेट म्हणतो किंवा अशासारखे आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जेव्हा छोट्या प्रमाणामध्ये आपण हे खेळ खेळतो तेव्हा आपण काहीतरी वेगळे आपले आपले नियम आपल्या सोयीस्कर असे नियम त्याला लागू करतो किंवा लावतो, पण जेव्हा मोठ्या प्रमाणावरती आपण खेळतो तेव्हा एक ठराविक नियम असतात आणि तेच नियम सगळ्यांनी पाळायचे असतात. आणि हे अर्थात प्रत्येक खेळासाठी असतं, तसंच हे फुटबॉलसाठी सुद्धा आहे. आणि मग हा खेळ

जेव्हा त्याला नियमांमध्ये बांधला गेला तेव्हा तो मोठ्या प्रमाणावरती खेळला जाऊ लागला. तर अगदी प्राचीन काळातलं आपण बघितलं की सुजू आणि केमरी हे जपान आणि चायनामध्ये बॉलनी खेळले जाणारे हे खेळ होते. मग त्यानंतर मध्ययुगीन जेव्हा काळ आला त्यावेळेला इंग्लंडमध्ये जेव्हा हा खेळ सुरू झाला तेव्हा पुढे काय झालं याविषयी बोलूया या गाण्यानंतर.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाहीत।

रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि आपण फुटबॉलची रंजक सफर करतो आहोत. फुटबॉलच्या गेमविषयी आपण बोलतो आहोत. तर मध्ययुगात ब्रिटनमध्ये मॉब फुटबॉल खेळायला सुरुवात झाली. म्हणजे काय तर यामध्ये अनेक गावकरी एकत्र येऊन चेंडू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका गावाहून दुसऱ्या गावी नेण्यासाठी धडपड करायचे. पण ह्या खेळाला या मॉब फुटबॉलला काहीही नियम नसल्यामुळे तो थोडासा हिंसक व्हायला लागला आणि म्हणून त्याच्यानंतर हा जो खेळ आहे तो त्याच्या आधीच्या काळात कसा होता तर 1586 जॉन डेव्हिस नावाच्या कॅप्टनने आपल्या सहकाऱ्यांसोबत ग्रीनलँड इथे फुटबॉलचा सामना खेळल्याची नोंद आहे. म्हणजे हा आधी खेळला, त्याच्यानंतर ब्रिटनमध्ये हा मॉब फुटबॉल खेळला गेला. म्हणजे ह्याच्या नोंदी आहेत फुटबॉलच्या त्या फार जुन्या आहेत किंवा फार आधीपासून हा खेळ खेळला गेला आहे. त्याचप्रमाणे आधुनिक फुटबॉलची जी सुरुवात आहे ती लंडनमध्ये झाली आणि 26 ऑक्टोबर 1863 लंडनमध्ये अनेक क्लब एकत्र आले आणि त्यांनी चेंडू हाताळण्यास बंदी घातली आणि म्हणून इथे रब्बी आणि सॉकर हे दोन प्रकार वेगवेगळे प्रकार त्याच्यातनं झाले. आणि मग फुटबॉल हे नाव कसं पडलं तर हा खेळ घोड्यावरून नव्हे तर चालता चालता किंवा धावता धावता म्हणजे ऑन फूट असा हा खेळला जाऊ लागला किंवा खेळला जातो आणि त्याच्यामुळे त्याचं नाव फुटबॉल म्हणजे बॉल आणि आपला पाय ह्याचाच तो खेळ असतो. आणि आपण हा सामने जेव्हा फुटबॉलचे सामने रात्री रात्री जे खूप फुटबॉल प्रेमी असतात किंवा जे फॅन्स असतात ते रात्री जागून सुद्धा कारण आपलं टायमिंग आणि त्यांचं टायमिंगमध्ये खूप फरक पडतो तेव्हा हे जे फुटबॉल प्रेमी आहेत हे रात्री जागून सुद्धा सामने बघतात आणि मग दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये किंवा कामाला गेल्यावरती अर्थातच थोडीशी झोप येते त्यांना. पण शेवटी

हे फुटबॉल प्रेम असतं आणि हे फुटबॉल प्रेमच त्यांना रात्रीचे सामनेसुद्धा जागून जागून बघायला लावतं किंवा ते बघतात आवडीने. तर अशा प्रकारे हा फुटबॉल जो आहे तो इतका जुना आहे किंवा इतक्या आधीपासून खेळला जातो आणि अर्थात भारतामध्ये त्याचं जे क्रेज आहे ते काही काळापासून आपल्याला जास्त दिसायला लागलं. त्याच्या आधी नव्हतं असं नाही, पण हे जे तरुणांमधलं जे क्रेज आहे हे हल्लीच्या काही वर्षांमध्ये खूप जास्त वाढलं आहे. मग त्यांचे टी शर्ट्स असतील, त्या प्लेयरचे जे नावाचे लिहिलेले टी शर्ट्स असतील, किंवा त्यांचे बूट तशा स्टाईलचे असतील, किंवा त्यांची हेअरस्टाईल असेल, किंवा त्यांचा जो बॉल असेल त्याच्यावरचं जे चित्र किंवा तो कसा दिसतो, असे वेगवेगळे प्रकार त्यांच्या ह्या तरुण मुलांकडे आपल्याला दिसायला लागतात. कारण ते जे क्रेज आहे ते कुठेतरी क्रिकेटचं थोडंसं मागे पडलंय किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त फुटबॉलचं झालंय की काय असं वाटायला लागू शकेल. अशासारखे आपल्याला हे फुटबॉलचे सामने छान प्रकारे सगळेजण बघताना आणि आनंद घेताना दिसतात.

ऐकत रहा FM गोल्ड वर. श्रोतेहो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण फुटबॉल विषयी बोलतो आहोत, फुटबॉलचं वेड किंवा त्याची सुरुवात कशी झाली ह्याविषयी बोलतो आहोत. तर जेव्हा फुटबॉलचा वर्ल्ड कप ची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला 1930 उरुग्वे इथे पहिला फुटबॉलचा विश्वचषक आयोजित केला गेला आणि त्यावर्षी यजमान जे होते उरुग्वे त्यांनीच पहिला विश्वचषक जिंकला. किती छान. कुठल्याही देशात जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती एखादा खेळाची सुरुवात होते, विश्वचषकाची सुरुवात होते आणि त्यावेळेला तोच जो यजमान देश असेल तोच जेव्हा जिंकतो तेव्हा त्या देशवासियांना किती जास्त आनंद झाला असेल आणि किती अभिमान वाटला असेल आपल्या देशाचा, त्या खेळाडूंचा. कोणत्याही वेळेला जेव्हा आपल्याकडचे आपल्या देशातले खेळाडू पुढे जातात आणि काहीतरी वेगळं करतात, काहीतरी त्यांना पहिलं बक्षीस असेल किंवा मेडल मिळालं असेल किंवा ती कॉम्पिटिशन ते जिंकले असतील, टीम म्हणून जिंकले असतील, तेव्हा आपल्या सगळ्यांकरताच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांचं आपल्याला भरभरून कौतुक वाटतं, कौतुक करावंसं वाटतं. तर हा जो आज फुटबॉल आहे तो अगदी लोकप्रिय झालेला आहे आणि परदेशामध्ये किंवा युरोपमध्ये तर हा खेळ खूप आधीपासून लोकप्रिय आहे, पण भारतामध्ये गेल्या काही वर्षापासून ह्याची लोकप्रियता वाढलेली आहे. आणि खेळ खरं तर कुठलाही असू दे, मला असं वाटतं की प्रत्येकाने लहानपणी जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा बऱ्याचदा लहान मुलांना खेळायलाच जास्त आवडतं, अभ्यास वगैरे नंतर बघू वेळ असेल तेव्हा असं साधारण असतं मुलांचं. पण तरीसुद्धा प्रत्येकाने कुठला तरी एखादा खेळ लहानपणी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खेळायला हवा, कारण त्याच्यामुळे आपली जी शारीरिक तंदुरुस्ती असते, जी शारीरिक आपली अस्वस्थ असतं ते स्वास्थ्य आपलं चांगल्या प्रकारे जपलं जातं, जोपासलं जातं आणि एक ॲक्टिव्ह आपण लहानपण आपलं असेल तर पुढेसुद्धा आपल्याला बरेच त्रास थोडे कमी होतात किंवा ते आपण त्याचा सामना चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे आपण आत्तासुद्धा अगदी घरी बसलेले किंवा बैठे खेळ किंवा बाहेर जाऊन आपल्याला जर का टेनिस आवडत असेल, टेबल टेनिस आवडत असेल किंवा चेस, कॅरम हे असे बैठे खेळ आवडत असतील तर तेसुद्धा खेळायला हरकत नाही. त्याच्यामुळे आपलं जे मन आहे हे फ्रेश राहतं आणि आपल्याला वेगळा एक विचार करायला लावतो की ही खेळ कशी खेळायची किंवा हा जिंकायला नको आणि आपण जिंकायला पाहिजे म्हणून आपण काय करायचं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मनात येतात आणि त्याच्यामुळे आपलं मन आणि आपलं शरीर हे स्वस्थ तंदुरुस्त असं राहतं. श्रोते हो, एक गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर मला माहिती आहे की तुम्ही कशाची वाट बघताय, एक गाणं ऐकूया आणि त्याच्या नंतर आपण प्रश्नमंजुषेकडे वळणार आहोत.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर.
1: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण रंजक सफरमध्ये आता सगळेजण उत्सुकतेने वाट बघत आहेत. मला माहिती आहे की आजच्या प्रश्नमंजुषेची, आजचा प्रश्न काय मी तुम्हाला विचारणार आहे याची उत्सुकता तुमच्या मनात

45154134 आणि 45154135 आणि 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील श्रोत्यांकरता. त्यामुळे तुम्हाला जर का ह्याचं उत्तर माहिती असेल, येत असेल, तर मग वाटलं असली बघताय पटापट फोन उचला आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा आणि ऐकत रहा FM गोल्ड.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोतेहो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि मी प्रश्न विचारला होता की स्वित्झर्लंड या देशाचं चलन काय आहे। फोन अजूनही येत आहेत कारण मला वाटतं श्रोत्यांना सहभागी व्हायचं होतं पण होता आलं नाही आहे। काही हरकत नाही, आपण एक गाणं अजून लावूया आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत। त्यामुळे प्रश्न तुम्हाला जर का येत असेल, त्याचं प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही फोन करा। फोन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत 4515 4134 आणि 4515 4135। 022 हा एसटीडी कोड आहे मुंबई बाहेरील श्रोत्यांकरता। त्यामुळे स्वित्झर्लंड ह्या देशाचं चलन तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत ते उत्तर पोचवा आणि ऐकत रहा FM गोल्ड।

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: श्रोतेहो, कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी विचारला होता की स्वित्झर्लंड ह्या देशाचं चलन काय आहे आणि ह्याचं योग्य उत्तर आहे स्विस फ्रँक। आणि ह्या कार्यक्रमात ह्या प्रश्नाकरता सहभागी झालेल्या श्रोत्यांची मी नावं सांगते। शुभांगी कारेकर, ज्ञानेश्वर जठार, स्वरा आमरे, शेखर जळगावकर, नीलम राणे, विकास चिरनेरकर, दीपा पालकर, दीपाली विचारे, योगिनी भट, रती पेडणेकर, माधुरी पोटे, अरुण माळवदे। प्रश्न मी विचारला होता की या स्वित्झर्लंड या देशाचं चलन काय आहे आणि याचं योग्य उत्तर आहे स्विस फ्रँक। श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण पुढे जायला हवं। पुढचा प्रश्न असा आहे की आर्क्टिक समुद्र कुठे आहे, म्हणजे त्याचं लोकेशन जे आहे तर कुठे आहे, हा प्रश्न आहे। तुम्हाला जर का ह्याचं उत्तर येत असेल तर 4515 4134 आणि 4515 4135 हा आमचे फोन नंबर्स आहेत। 022 हा एसटीडी कोड आहे मुंबई बाहेरील श्रोत्यांकरता। प्रश्न पुन्हा एकदा, आर्क्टिक समुद्र जो आहे तो कुठे आहे, त्याचं लोकेशन जे आहे तो ते काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तुमचं उत्तर जर का तुम्हाला येत असेल तर पटापट फोन करा आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवा। आणि ऐकत रहा एफएम गोल्ड।

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: श्रोते हो, रंजक सफर मधला दुसरा आणि शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की आर्क्टिक समुद्र हा कुठे आहे, तर पृथ्वीच्या कोणत्या भागात तो आहे हा प्रश्न होता। तर त्याचं उत्तर आहे उत्तर ध्रुव। आणि ह्या प्रश्नाकरता सहभागी झालेल्या श्रोत्यांची मी नावं सांगते। शिल्पा नाईक, दीपा पालकर, दीपाली विचारे, चंदा आमरे, शेखर जळगावकर, शुभांगी कारेकर, माधुरी पोटे, विकास चिरनेरकर, अरुण माळवदे, नीलम राणे आणि रती पेडणेकर। प्रश्न मी विचारला होता आर्क्टिक समुद्र कुठे आहे, पृथ्वीच्या कोणत्या भागात आहे, आणि त्याचं उत्तर आहे उत्तर ध्रुव। श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या। आजच्या कार्यक्रमात प्रश्नमंजुषेत जर का तुम्हाला सहभागी होता आलं नसेल तर उद्याचा दिवस आहे आपले कार्यक्रमामध्ये। आज नाही तुम्हाला सहभागी होता आला तर नंतर तुम्हाला सहभागी नक्की होता येईल, त्यामुळे प्रयत्न करा आणि उत्तर प्रश्नाची उत्तरं आम्हाला द्या तुम्हाला जर का माहीत असेल तर। श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, त्याच्यामुळे या कार्यक्रमात मी इथेच थांबते। नमस्कार।

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मकबूल हुसैन यांच्या गायनात राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती जयंत फडके यांची.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि

0: माझी काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
0: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: उत्सव नवचैतन्याचा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय